वाइट इज लवली क्रीम आहे, इहा फेयरनेस क्रीम आहे। नाइट क्रीम जेका हूंदी आहे उहो थोरो फार्मूलो हूंदो आहे, जेका तव्हांखे गोरो बणाईंदी आहे, जेका 18 सालनि खां पोइ माण्हू इस्तेमाल कंदा आहिनि, ब्यूटी क्रीम हूंदी आहे। ऐं बाक़ी फेयरनेस क्रीम जेका हूंदी आहे उहो लाइट वेटेड फार्मूलो हूंदो आहे, ऐं उहा उन्हनि माण्हुनि जे लाइ हूंदी आहे यानी कि सभु लॻाए सघनि था। एज लिमिट बि काई बि कोन्हे का, तव्हां ॿार आहियो, वॾा आहियो, जवान आहियो, बूढ़ा आहियो, तव्हां सभु लॻाए सघो था। सो वाइट एज जी लवली क्रीम बि तव्हां वटि मौजूद आहे, वाइट एज जी ब्यूटी क्रीम बि तव्हां वटि मौजूद आहे, तव्हां ॿई बि लॻाए सघो था। तव्हां जेको बि तव्हांजे लाइ सूट करे तव्हां उहो प्रोडक्ट लॻायो, उन सां गॾो गॾु तव्हांखे वाइट एज जो साबुण बि लॻाइणो आहे ऐं वाइट एज जो फेस वॉश बि लॻाइणो आहे। हाणे तव्हां साबुण लॻाईंदा या तव्हां फेस वॉश लॻाईंदा, ही ॿई चीजूं तव्हांजे लाइ मौजूद आहिनि। जेका बि तव्हां शइ लॻायो था उहा तव्हां परचेस करींदा ऐं पोइ तव्हां लॻाइण स्टार्ट कंदा, सम्झी था। उन खां अलावा डॉक्टर पिंपल जो एंटी एक्नी ट्यूब बि मौजूद आहे। डॉक्टर पिंपल जो एंटी एक्नी जेको ट्यूब आहे, ही उन्हनि माण्हुनि जे लाइ आहे जंहिंजे चेहरे ते काफ़ी सारा एक्नी आहिनि, दाणा आहिनि, ऐं हू वीचारा परेशान आहिनि, चाहे तव्हां मर्द आहियो, ख़वातीन आहियो, टीनेजर्स आहियो, ज्यादातर टीनेजर्स जी स्किन ते दाणा निकिरी ईंदा आहिनि। त उन शइ जो हल बिल्कुलु आहे त तव्हां वाइट एज जो जेको आहे न डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब परचेस करे वठो। आयुर्वेदिक फार्मूलो आहे, तव्हांजे एक्नी सां फाइट कंदो ऐं तव्हांजे एक्नी जा निशानात आहिनि उहे ख़तम कंदो, ऐं तव्हांजी स्किन ते जेके बि एक्स्ट्रा मार्क्स हूंदा आहिनि, सड़न जो निशान आहे, कट जो निशान आहे, कोई धक जो निशान आहे, नंढपण खां तव्हांखे निशान आहे जेके तव्हां रिमूव करणु चाहियो था, फेस ते तव्हांखे सुठो नथो लॻे, त तव्हां वाइट एज जो डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब लॻाए सघो था। इन जा इहे फ़ाइदा आहिनि बाबा, जॾहिं तव्हां इस्तेमाल कंदा त तव्हांखे ख़बर पवंदी। हीउ पर्सनली जेको आहे न ॾाढो वीआईवी प्रोडक्ट अथव, तव्हां लाज़मी ट्राए करे ॾिसजो। तव्हां मर्द मायूं सभी हणी सघो था। राज जे टाइम ते तव्हां इस्तेमाल कंदा डॉक्टर पिंपल एंटी एक्नी ट्यूब, राज जे टाइम ते तव्हां इस्तेमाल कयो, सुम्हण खां पहिरियां तव्हांखे पंहिंजो फेस वॉश करणो आहे, अच्छे तरीक़े सां पंहिंजा हथ बि वॉश कयो, हथ बि क्लीन रखो ऐं फेस बि क्लीन रखो। उन खां पोइ डॉक्टर पिंपल जो एंटी एक्नी जेको ट्यूब आहे उहो तव्हां उते उते लॻाए जिते तव्हांखे